सो सदा सिवत सलाह तेरी नाम जिनका मन बसिया कह नानक सचे साहेब क्या नहीं साचा नाम मेरा साच नाम आधार मेरा जिन भुखा सब कर शांत

थने जाहे नावे मरे न ठागे जाहे जिनकाय राम वसै मन माहे तिथै भगत वसे के लो करे आनंद सचा मन सोए सच खंड वसे निरंकार।

स्वामी तुद बिना तुद बिना अव न जाननिया जिसको तू प्रभ पै सहाय तिस तत्ती वाव न लगे काय तू साहिब तू साहिब सरन सुखदाता सत्संगत जप प्रगटा मनिया तू ऊच अथा अपार मोला तू साचा साहिब दास तेरा गोला तू मीरा साची ठुकराई नान